0: तिमन रसकलांग आयत दोकुला मीहु एवरेन्न नेगे ने गुतुं लसलहुं अजाब गे तेरे तिमन रसकलांग एवरें गिंदवा हुशी में
1: وَأُمْلِي لَهُمْ إِنَّ كَيْدِي مَتِينٌ
0: ಅದಿ ಎವರನ್ನ ತಿಮನ್ ರಸ್ಕಲಾಂಗ ಲಸ್ಕುರವ್ವಮೆ ಹಮ ಕಶ್ವರುಂ ತಿಮನ್ ರಸ್ಕಲಾಂಗ ರೇ ಬೆವುಂ ಗದ ಫದವೆಗೆಂಬೆ